देखह सदा हदूर जिन गुण तिन सद मन वसै औ गुणवंतिया दूर मनमुख गुण तै बाहरे बिन नाम मरदे चूर जिन

प्रभ आपे तू ठाकुर सेवक फुन आपे तू गुप्त प्रगट प्रभ आपे नानक दास सदा गुण गावे एक भोरी नदर।

प्यारे अहनस रंग राती जियो गुर शब्द विचारे गुर शब्द विचारे हम मारे इन बिद मिलो प्यारे साधन सुहागन सदा रंग राती साचे नाम प्यारे अपने गुर